देहो दर्स मन प्यार पौड़ी, जिस तू आवह चेत तिसनु सदा सुख, जिस तू आवह चेत

विचारी खेल तमाशा तुंदू कारी बाजी खेल गए बाजीगर ज्यो निस सुपन पखलाई हे तिनको तख्त मिली वड्याई निरपो मन वस्या लिवलाई खंडी ब्रह्मंडी पताली पुरी त्रे पवन ताड़ी लाई हे साची नगरी तख्त सचावा गुरमुख साच मिले सुख पावा साचे साचे तख्त वडाई।

तुद पावा, पाए भगत साचे गुण गावा, तुद पाणे तू पावह करते, आपे रसन रसाईंदा, सोहन भगत प्रभु दरबारी, मुक्त भये हर दास तुम्हारी, आप गुआए तेरे रंग राते, अन दिन नाम त्याईंदा।

जन साचे मनमुख सेव न जानन काचे आपे करता कर कर वेखै ज्यो पावै त्यो लाई हे जुग जुग साचा एको दाता पूरै भाग गुर शब्द पछाता शब्द मिले से विछड़े नाही नदरी सहज मलाई हे हम मैं माया मैल कमाया मर मर जम्मै दूजा पाया बिन सतगुर सेवे मुक्त ना होई मन देखो लिवलाई हे जोत सुभावै सोई करसी आपो हो आ ना किस होसी ना

आनंद दिन जागे, आनंद बनोद करे हर सिमरन, तिस माया संग ना तालका, रोग सोग दुख तिस नाही, साध संग हर कीर्तन गाही, अपना नाम देहे प्रभ प्रीतम, सुन बेनंती खालका, नाम रतन तेरा है प्यारी, रंग रते तेरा

नानक मूर्ख कबह ना चेतै, क्या सूझै रैन अंधेरिया, दूजा पहर भया, जाग अचेती राम, वखर राख मुइये, खाजै खेती राम, राखो खेती हर गुरहेती, जागत चोर ना लागै, जम मग ना जावुहो ना दुख पावुहो, जम का डर पहु भागै, राव सस दीपक गुरमत द्वारै, मन साचा मुख त्यावे, नानक मूर्ख अजहु ना चेतै, केव

मन समझै है गुण गाई, गुर ते मन मारिया शब्द विचारिया, ते विरले संसारा, नानक साहिब भरपुर लीना, सात शब्द निस

मोहे दुहागने आप सिंगारी, रूप रंग दे नाम सवारी, मिटयो दुख अर सगल संताप, गुर होए मेरे माई बाप, सखी सहेरी मेरा ग्रस्त आनंद, कर कृपा भेटे मोहे कंत रहाओ, तपत बुझी पूर्ण सब आसा, मिटे अंधेर भये परगासा, अनहद शब्द अचरज बिस्माद, गुर पूरा पूरा प्रसाद, जाको प्रगट भये गोपाल, ताकै दर्शन सदा निहाल, सर्व गुणा ताकै बहुत निदान, जाको सतगुर दियो नाम, जाको भेट्यो ठाकुर अपना, मन तन शीतल हर हर जपना, कहो नानक जो

सोए, नाम रता जन प्रगट होए, एक साचा शब्द रहे लिव लाए, से जन साचे साचे पाए, साच त्याइन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, एको करता अवर न कोए, गुर शब्दी में लावा होए, जिन साच सेव्या तिन रस पाया, नानक सहजे नाम समाया, बसंत महला तीजा, पगत करह जन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, हर सेती सद रह लिव लाई, पूरे

मन निर्मल निर्मल सच सोए, जिन ज्ञान किया तिस हर तू जान, साच शब्द प्रभ एक संजान, हर रस चाखै ता शुद्ध होए, नानक नाम रते सच सोए। बसंत महला तीजा, नाम रते कुला का करह उदार, साची बाणी नाम प्यार, मन मुख भूले काहे आए, नामो भूले जन्म गवाए, जीवत मरे मर मरन सवारे, गुरु कै शब्द साच उर धारे, रहाऊ गुरमुख सच भोजन पवित्र शरीरा, मन निर्मल सद

धरती ते आकाश चढ़ावे चढ़े आकाश गरावे पेखारी ते राज करावे राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावे।